ऋतुभावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरुंधाते यांच्या स्वरात कुसुमाग्रज यांची गीतरचना, संगीत आहे यशवंत देव यांचं.

श्रोते हो भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया पद्मजा फेनानी जोगळेकर यांच्या स्वरात अच्युत पंडित यांची गीतरचना, संगीत आहे दत्ता दिघे यांचं.

श्रोते हो, भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात यशवंत देव यांची गीतरचना, संगीत आहे अनिल अरुण यांचं।

श्रोतेवाद्ताचापणा अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात यशवंत देव यांची गीतरचना ऐकलीत. संगीत होतं अनिल अरुण यांचं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम येथे समाप्त करीत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

FM 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजत आहेत. थोड्याच वेळात विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: बॉम्बे टॉकीज
1: साइंस लाइट साउंड कैमरा एक्शन।
2: दोस्तों नमस्कार। पिछले हफ्ते बॉम्बे टॉकीज कार्यक्रम में जानी मानी गायिका दीपाली सहाय साझा कर रही थी मुंबई के संघर्ष की कहानी और भी तमाम दिलचस्प बातें। तो चलिए सुनते हैं जानी मानी गायिका दीपाली सहाय से यूनुस खान की बातचीत का तीसरा और अंतिम भाग।
3: उस महफिल में कितनी तारीफ मिली,
4: उस
3: जहां फिल्म इंडस्ट्री के बड़े लोग होते हैं, प्रोग्रेसिव लोग होते हैं, जो आर्ट से प्यार करते हैं, जिन्हें कि फिया आजमी से प्यार है, जो थिएटर की दुनिया की बड़ी हस्तियां हैं।
4: वो जो महफिल हुई ना, उसके बाद बाबा आजमी सर ने जो बातें बोली थी वो मेरे साथ आई, मेरे साथ थी, मेरे अंदर बात तो चलने लगी थी स्वयं से कि ये क्या, ये आदमी जो बोल रहा है ये सही बोल रहा है ये।
5: एफएम 100.5 दशांश मेगाहर्ट्ज वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत। श्रोतेहो, सकाळचे 10 वाजलेत, वेळ झाली आपण आतुरतेनं वाट पाहत असलेल्या कार्यक्रमाची, अर्थात हॅलो खानदेश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमाची। कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत कविता आतराम।
6: आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 10 वाजले आहेत।
7: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
8: टँजेरिन, खूप गोड असत, तोडू नकोस। हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा, आता करतो।
7: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका।
8: का?
7: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी।
8: थँक्स गप्पू, वाचवलंस, हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ।
9: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा।
10: एवढ्या रात्री SMS, KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल। लिंक वर क्लिक करतो नाहीतर ब्लॉक होईल।
11: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे का? KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं। नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक्स पासून सावध रहा। RBI सांगते।
12: जाणकार रहा, सतर्क रहा।
6: आकाशवाणी धुळे, ऐकूया हॅलो खानदेश फोन इन कार्यक्रम।

हॅलो खानदेश हा फोन इन कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या तमाम रसिकांना कविताचा प्रेमपूर्वक नमस्कार. या कार्यक्रमासाठी अभियांत्रिकी सहाय्य आहे मनोहर मराठे आणि सुनील मोरे यांचं. श्रोते, उद्या आहे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीला सर्वांच्या घरी आता गणपती येणार आहेत. गणेशजींची आरती, मोदक, सुंदर सुंदर पदार्थ सर्वांच्या घरी बनणार आहेत. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छेसह चला ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम हॅलो खानदेश.